0: आकाशवाणी इम्फाल हौदी छन्दोक चरी खुंगंग गीत थोरम
1: आहान बमुक्ते दा तराम नो ओक्चरी खुरुम जरी सेबे मसु योगिरले
2: योगजरले बुंगो
1: सेबे मा नौपा फिदा थाजरी फिदा सोम दा लिंचिन बियो
2: फनी फनी बुंगो
1: सेबे मा ngasi asi ning thau ka ba nu mi ni ngasi ki khungang ni thorong ge roi ba da bigyanik oi ba mo ong da ok loi ba hai ba si gi matang da college of agriculture sciences tirthankar mahabir university da assistant professor in animal science le bi ri ba dr ngankham james ka nopa ga unaduna sa ba wari wa tai ma thamjari thorong puthok pa na nongthom bam romani
2: hoi
1: aduma pu thorong ge ahan ba si ti laisram mani de bi na sak pa khongjom par ba matang na chandrakiti ningthona jila darbar satpagi matang se ngasigi khungangi thorongi ahan boina silupa
2: tamina se bungo
3: manipur sanaa